0: चचा यस यस बहुत अच्छा एक दो चचा चचा दूरू
1: चचा चचा
0: क्या खूब चचा चचा ओह ग्रेट चचा चचा यू डूइंग फाइन